0: Rehras, Sodaraga Samehla Pela, Ekonkar Satgur Prasad, Sodar Tera Keha, Sogar Keha, Jitbe Sarb Samale, Vajay Tere Naranek Sanka, Kete Tere Vavnahare, Kete Tere Rag Prisio Kahye, Kete Tere Gavnahare, Gavnu Tudnu Pavna Pani Besantra, Gave Raja Dharm Duare, Gavnu Tudnu Chitikublik Jarnan, Liklik Dharm Bichare, Gavnu Tudnu Isra Brahmadevi, Sohan Teresa Rasavare, Gavnu Tudnu Indra Indrasana Bete, Devatya Dharanale, Gavnu Tudnu Sid Samadhi Andra, Gavnu Tudnu Sadhabichare, Gavnu Tudnu Jati Sati Santoki, Gavnu Tudnu Vira Karare, Gavnu Tudnu Pandit Pardhan Rakisuru, Juga Juga Veda Nale, Gavnu Tudnu Mohani Amana Mohan, Surgama Chapiale, Gavnu Tudnu Ratna Payetere, Atsat Tirat Nale, Gavnu Tudnu Jod Mahavila Sura, Gavnu Tudnu Karni Chare, Gavnu Tudnu Karna Manda Brahmanda, Karakarra Ke Tere Dare, Say Tudnu Gavnu Jotur Bhavan, Rate Tere Bhagatra Sale, Or Kete Tudnu Gavnu Sema Chitna Avan, Nanakya Bichare, Soi Soi Sirasachi Sahib, Sacha Sachi Nai, Happy Hosi Jayana Jasi Rachna Jindra Chai Rangi Rangi Bhati Karkar Jinsi Maya Jina Upai Karkar Deke Kita Apna Jyotis Devariyai Jyotis Bhava Soi Kursi Fir Hukm Na Karna Jai So Pat Shah Sah Pat Sah Nanak Rahin Rajai Asa Mehla Pela Sun Vada Ake Savakoi Kevar Vada Dita Hoy, Kimat Paina Kehya Jai, Kena Vale Tere Rahe Samai, Vare Mere Sahiba Gihir Gambira Guna Gihira, Koina Jarne Tera Keta Kevar Chira Rahau, Sab Surti Mil Surta Kamai, Sab Kimat Mil Kimat Pai, Gyani Dhyani Gurgur Hai, Kahana Jai Teri Tilvariyai, Sab sat sab tap sab changyaya, Siddha purka kya varyaya, Tudvin sirikine napaya, Karmile nahi takrahaya, Akhanavala kya vechara, Sifti bhare tere bhandara, Jistu dead se kya chara, Nanak sach savarnahara, Asa mehla pela, Akka jiva visra marjao, Akno ka sacha nao, sache naam ki lakhe bhuk, ud bhuke chkai chalye duk, sokyo visre meri mai, sacha sahib sache nae rahao, sache naam ki tilvari aai, aak takke kimat nahi paai, jay sab milke aak na paai, vara na hove ghat na jai, nao mar na hove sog, deda rahna chuke bhog, Guna eho hor nahi koe, nako hoa nako hoe. Jevra ap tevra teri dat, jindin karke ki tirat, kasam visare te kamajat, nanak nave bhajasnat. Rag gujri mehla chota. Harke janasat guru satapurka, benokra guru pas. Hamakire kiram satguru sarnaye karadeya nama paragas. Mere meet gurudeva moko rama nama paragas. Gurmat namira pranasakai harkirat hamri rehras rahav. Harjanake vadabhagvadere jin harhar sarda harapiyas. Harhar nama miletar pitase milasangat guna paragas. Jin harhar harrasa nama napaya. Te bhaghin jamapas, jo satgur saran sangat nahi aaye, dragajive dragajivas, jin har jan satgur sangat paaye, tin durmastak likya likas, dhan dhan satsang jit harras paaya, min jan nanak nama paragas, raag gujri mehla panjma, kahe re man chitve udmaja, ahar har jyo pariya, Sel patra me jant upai, taka rijik ake kar taria. Mere mado ji satsangat mile so taria. Gur prasada parampara paya, suke kasht haria, rao. Janan pita lok sut bineta, koin kiski taria. Sir sir rijik sabahe takra, kahe manabo karia. Ude ude avasakosa, dispache bachre charia. Tin kavana kalave, kavana chugave, maname simarana karia. Sabinidan das asesidana, takra karatala daria. Chananak palabarasar baljaya, tera antna paravaria. Rag asa mehla chota, sopurk. Ek onkar satkur prasad. Sopurk niranjan, harapurk niranjan, hara agama agama apara. Sabdiave, sabdiave, turji, her sache sirjanahara. Sabjiet mareji, tunjiaka datara. Her diavo santoji, sabduk visarnahara. Her ape takara, her ape sevakaji, kya nanaka jantavichara. Tu ghatkata antara sarvanirantarji, her eko purkansamana. Ek date ek bhekariji, sab tere chauj vidana. Tun ape data ape bhuktaji, ho tudbina avrana jana. Tun para brahma bhyanta bhyantaji, tere kyagana akvakana. Jo seve turji, chananan tinakurbana. Har dhyave turji, se janjuga mesakvasi. Se mukt bhajan har dhyaya ji, tin tutti jam ki fasi. Tin nirbhajan har nirbhav dhyaya ji, tin bhag kabo sabhagavasi. Jin sevya mer har ji, te har har rupa samasi. Se dhan jin har dhyaya ji, jin nan tin balajasi. Teri bhagat pandar ji, bhare bhyanta bhyanta. Teri bhagat silahan turji, har anek anek ananta. Teri anek kare har puja ji, tap tape jape beyanta. Teri anek prebo simrit sasa ji, kar kiriyat kat karam karanta. Se bhagat pale jana nanak ji, jo bhave mere har bhagavanta. Tun adhapurka parampar karta ji, Tud jevra avrna koi, tun juga juga eko sada sada tun eko ji, tun nihchal karta soi, tud ape bhave soi varte ji, tun ape kare soi, tud ape sir sab paye ji, tud ape sir sab koi, jan nanak nagave karte ke ji, jo sabse ka janoi, asa mehla chota, Tun karta sacha me dasai, joto bave soi tisi, joto de soi upai, rao. Sab teri tu sab nitiaya, jisno kirpa karitin namrat napaya, gurmuklada manmukvaya, tud ap vichoria ap milaya, tun dariao sab tujhi mahe, tuj bin duja koi nahe, jie jant sab tera kel, Vijoga milvichurya sanjogi me, jisnu tu janaye so jana jane, har guna sadhi akvakane, jin har sevya tin sukapaya, sahajihi har nam samaya, tu ape karta tera kya sabhoe, tud bin duja avrna koe, tu karakaraveke jane soe, jan nanaka gurmukh paragata hoe, asa mehla pela, Tit sarvare palinavasa, pani pavakitine kya Pankajamoy paganahi chale, hamade ka te dubiale Mana ekne cheta samuramara, harvisra tere gunagalia rao Naho jati sati nahi paria, murak mugda janama paya Pranavat nanak tiniki sarana, jinitu nahi visarya Asa mehla panjwa. Bhai prapat maunak te hariya, Gobin and Milke Eteri Baria Avrakaja Terekitinakam Minasad Sangat Pachikavlinam Saranjam Lag Pavajala Ternake Janame Brita Chaturangamaya Kerahau Japtap Sanjamatar Nakamaya Seva Sadna Janya Haraya Kaho Nanak Hamanich Karma Saran Preki Rako Sarma Kabyo Bach Bainti Chopai Hamari Karo Hat Deracha Purnahoi Chitki Icha Tav Charanan Mandrahe Hamara Apna Jana Karo Pratapara Hamre Dusabet Magavo Apat De Moi Bachavo Sukiba Se Moro Paravara Sevak Sikya Sabe Karatara Mora Chad Nijgarde Karia Sabe Beren Ka Arjasan Karia Purna Hoi Hamari Asa Tor Badn Kira He Piasa Tume Chad Koi Avrana Tiao Jobar Chahasa Tum Te Pao Sevak Sikya Hamare Tarya Chun Chun Satra Hamare Maria Apahak De Muje Ubaria Marna Kalkatras Nivarya Ujo Sada Hamare Pacha Shri Ashtuja Karyo Racha Rakaleo Emoe Rakanahare Saheb Santa Sahai Piare Dina Banda Dushana Kehanta Tumaha Puri Chaturdasakanta Kalapaya Brahma Bhadra Kalapaya Shivju Avatara Kalapaya Karapisana Prakasha Sakala Kalka Kya Tamasa Javanakal Jogi Shivkyo Bedraja Brahma Jutiyo Javanakal Sabaloka Savara Namaskar Hetai Hamara Javanakal Sabajagat Panayo Devadetya Jachnu Pajayo Ad Ant Eke Avatara Soe Guru Samajyo Hamara Namaskar tis heko hamari, sakala prajajana apasavari, sivkuna go savaguna sukadio, saturan ko palamo badakio, gart gart ke antarad ki janata, bale bre ki pirpa chanata, chiti te kuncha asatula, sabapar kirpa drishkarafula, santana dukat paye te duki, suk paye sadhna ke suki, Ek ek ki peer pachane, Gat gat ke pat pat ki jane, Jab ud karka kara kartara, Praja dar tabde apara, Jab akarka kartho kabhu, Tum me mirde dar sabhu, Jete badna sir sabdare, Aap aapni bojo uchare, Tum sabhi te rahet niralma, Jan bed bhere ar alma, Nirinka nribika nirlamba Ad anil anad asamba Taka mur ucharat beda Jako bevna pavat beda Taka karapahna namanata Maha mur kach bedna janata Maha dev ko kait sadashiva Nirinka kar chinat ne bhiva Apa apni budh hai jeti Parnat bhin bintu iteti Tumra lakayana jaya pasara, kebid saja pratam sansara, eke rupa anupa sarupa, rank bayo ravaka hibupa, andraj jerad set jikini, utpuj kana bahara chadini, kahu fu rajrahve beta, kahu samipyo sankara eketa, sigri srishti dikaya achanbava, ad jugada sarupa syambava, Avaracha meri tumakaro, Sikya ubar sikya sangro, Dushchujite utvat utpata, Sakalam lech karo ranagata, Jay asadushava sarani pare, Tinake dushitukut bae mare, Puraka javan pagapare tehare, Tinake tum sank sabatare, Jokalaka ikabar diahe, Take kal nikitne ehe, Racha hoi ta sabakala, dusht arsa tere tritakala, kirpa drishtana jaya niharho, ta ke ta patanak me harho, रिद्ध सिद्ध गर्मो सब होई, दुष चाचा सके न कोई। एक बार जिन तुम्हें संभारा, काल फास्ते ताय उबारा। जिन्नर नाम तहारो कहा, दर्द दुष्ट दोकते रहा। गर्ग केत में सरन तहारी, आप हाथ दे में ले उबारी। सर्ब तोर महो सहाय, दुष्ट दोकते ले बचाए। कृपा करी हम पर जग माता, ग्रंथ करा पुरन सुबराता। किल बिक सकले दे को हरता, दुष्ट दो क्यों को चय करता। श्री असदु जब बे दियाला, पूर्ण करा ग्रंथ तत्काला। मन बांछित फल पावे सोई, दुख नित से भी आप तक हुई। अरिल सुने गुं जोया सुरसना पावे, सुने मूर्छित लाय चतुरता आवे। दुख दर्द बे निकट न तिन नर के रहे, हो जो या की एक बार चौपी कहो कह। स्वया पाय गए जब ते तुमरे, तब ते को अंक तरे नहयान्यो। राम रहीन पुराण कुरान, अनेक कहे मत एक न मान्यो। सिमृत शास्त्र वेद सबे, वो भेद कहे हम एक न जान्यो। श्री असपान कृपा तुमरी, करमे न कहो सब तो बकान्यो। दोहरा सगल द्वार को चाद के, गाहियो तुहारो द्वार। बाय गए की लाज अस, गोविंद दास तुहार। राम कली महिला तीज आनंद, एक ओंकार सतगुर प्रसाद। आनंद बया मेरी माए, सतगुरु मैं पाया। सतगुरु ता पाया सहज सहते, मन वज्या वाताया। राग रत्न परवार परिया, शब्द गाव न आया। शब्दोत गावो हरि केरा, मन चिनी वसाया। कहे नानक आनंद होआ, सतगुरु मैं पाया। हे मन मेरिया तूसरा रहो हर नाले, हर नाल रहो तू मन मेरे। दुख सब विसरना, अंगीकारो कर तेरा कार्य सब सवारना। सब नाश कला समरत स्वामी, सो क्यों मनो विसारे। कहे नानक मन मेरे, सदा रहो हर नाले। साचे साहिबा क्या नाही कर तेरे, करता तेरे सब किच है। जिस ते सो पावे, सदा सिवत सलाए तेरी। नाम मन वसावे, नाम जिनके मन वस्या, वाजे शब्द किनेरे। कहे नानक सच्चे साहेब, क्या नाही कर तेरे। साचा नाम मेरा आधारो, सच नाम आधार मेरा। जिन भुक्का सब गवाया, कर संत सुख मन आए वसिया। जिन इच्छा सब पजाया, सदा कुर्बान कीता गुरवित हो। जिस त्या ए बढ़िया, कहे नानक सुनो संतो, शब्द रो प्यारो। सचा नाम मेरा आधारो, वाजे पंच शब्द तित घर सभागे। घर सभागे शब्द वाजे, कला जित कर दारिया। पंच दूत दिवस कीते, काल कंटक मारिया। तुर कर्म पाया तुझ जिनको, से नाम हर कहला के। कहे नानक ते सुकोआ, तितगर अनहद वाचे। मुंडावनी महला पंचवां, थाल विच तिन वस्तु पयो। सत संतोख विचारो, अमृत नाम ताकर का पयो। जिसका सब सतारो, जे को खावे जे को भुंचे, तिसका होए उतारो। ए वस तजी ने जाए, नित नित रख और दारो। तम संसार चल नग थरिय, सब नानक प्रम पसारो। श्लोक महला पांचवा। तेरा कीता जातो नाही, मैनो जोग कितोई। मैं निर्गुण यार को गुण नाही, आपे तरस पयोई। तरस पिया मेहरा मत होई, सतगुरु सचन मिलिया। नानक नाम मिले तां जीवान तन मन तेवे हरिया पौड़ी जिते तू समरत जित कोय नाय ओते तेरी रख अग्नि उधर माहे सुन के जम के दूत नाय ते दे छद जाए भोजल बिकम असगा गुरु शब्दी पार पाए जिनको लगे प्यास अमृत सही खाए कल में एहो पुन गुण गोविंद गाए सबसे नौ कृपाल सुमियाल शह शाय वीरता कोय न जाए जे आवे तुद आए। श्लोक महला पंजवा अंतर गुर आराधना जीवा जप गुरना नेत्री सतगुर फेकना श्रवणी सुनना गुरना सतगुर से तीरत्या दरगे पाए ठाओ कहो नान कृपा करे जिसनो ए वत दे जग में उत्तम कार्य वीले कई के महला पंजवा रके रखनहार आप उबारियन गुर की पैरी पाए काज सवारियन होआ आप दयाल मनो न विसारियन साध जना के संग पव जल तारियन शक्त निंदक दुष्ट खिन माहे बितारियन तिस साहेब की टेक नानक मन माए जिस सिमरत सुकोय सगले दुख जाए तिस साहेब की टेक नानक मन माए जिस सिमरत सुकोय सगले दुख जाए। वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह।
1: For the people out there in